कोई न जाने तुमरा अंत ऊचे ते ऊचा सगल समगरी तुमरा सूतर तहारी तुम ते हो।